नमस्कार धाराशु, सुप्रभात श्रोतेहो, FM 101.3 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 30 मे 2026. श्रोतेहो, सकाळचे 5:55 झाले आहेत. प्रसारण सभेच्या सुरुवातीला ऐकूया मंगलध्वनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आपण ऐकत आहात. हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी बातम्या आम्ही आता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीतकार होते कमलाकर भागवत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राजस जाधव यांची रचना प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामध्ये. संगीतकार आहेत आनंद शिंदे.

श्रोतेहो, मंगलप्रभात. हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामधील पी सावळाराम यांचं गीत. संगीतकार आहेत वसंत प्रभू.

श्रद्धेय कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामानंद शर्मा यांचं गीत. संगीतकार आहेत कैलाश राघव.

श्रीनिवास खारकर यांचं गीत आपण ऐकलं समूह स्वरामध्ये. गीताचे बोल होते आज आसमानातून. श्रोतेहो, या गीताबरोबर आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आमची यानंतर शोध घोषणा काही क्षणात.

0: एफ एम वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:35 होत आहेत. आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली सोलापूर.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोतो, या रूपरेषानंतर लगेच म्हणजे 6:40 शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रमामध्ये कृषीवाणी या कार्यक्रमात खरीपातील भाजीपाला लागवड याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू.

6:55 कार्यक्रम चित्रपट संगीत, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मितावरून प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 8:15 लकलक चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपल्याला घेता येईल. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. मिश्र संगीत या कार्यक्रमाची वेळ आहे 10:00. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आज पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वादन ऐकू शकाल. राग आहे बैरागी. 11:30 गीतभार या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:00 एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकाल अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटाविषयी श्वेता माळी यांनी सांगितलेली माहिती. सादर करते आहेत किशोर पवार. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 6:10. आज 6:30 गेबरारी या युवक मित्रमैत्रिणीसाठीच्या कार्यक्रमामध्ये उद्या असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कुमारी श्रेया तणजी माळी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करू. 7:30 प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आमच्या केंद्रावरून आपल्याला ऐकता येईल. आज यामध्ये तुती संवर्धन याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे योगिता बाकेश्वर यांचं. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी अश्विनी पाटेकर यांनी सांगितलेली माहिती आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरामध्ये मेथी या वनस्पतीविषयी डॉक्टर संजय तलमले यांनी सांगितलेली माहिती आपल्याला ऐकता येईल. श्रोतो या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये लोकशाहीर शिवाजी खुणे राणार चोराकळी यांनी गायलेली प्रबोधनपर गीतं आणि पोवाडे आपल्याला ऐकता येतील. रात्री 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रफरमाईश्वर आधारित कार्यक्रम मराठी पत्रगीत आपण ऐकू शकाल. श्रोतेहोती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या व्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

FM वाहिनी 101.3 MHz वर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतो, कार्यक्रमामध्ये आज ऐकूया खरीपातील भाजीपाला लागवड याविषयी संजय पाटोळे यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, खरीपातला भाजीपाला याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आपण भाजीपाल्याची लागवड खरीपात, रब्बीत आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात करतो. खरीपात प्रामुख्यानं पावसाच्या आधाराने वांगी, पडवळ, दोडका, मिरची, कारली, घोसाळी, दुधी भोपळा, घेवडा, पावटा, तांबडा भोपळा, भेंडी, टोमॅटो, कांदा, तोंडली, राजगिरा, पालक, मेथी, माठ, शेपू, तांदुळजा, चवळी अशा अनेक प्रकारच्या भाज्या लावल्या जातात. शेतात व्यापारी तत्वावर आणि परसबागेत कुटुंबाची गरज भागविण्यासाठी भाज्या लावल्या जातात. शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्याच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित जाती, ओलिताची सोय, बाजार आणि वाहतुकीची सोय आदी गोष्टी आवश्यक असतात. उत्तम निचऱ्याची मध्यम खोल पोयट्याच्या जमिनीत भाजीपाल्याची पिकं आपण घ्यावीत. पाणी साचणाऱ्या आणि मुरमाड जमिनीत भाजीपाल्याची पिके घेऊ नयेत. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी शुद्ध आणि जातीवंत बियाणं वापरावं. खरीपातल्या भाजीपाल्यांपैकी घेवडा, दुधी भोपळा, भेंडी, सर्व प्रकारच्या पालेभाज्या आदींचे बी कायम जागी लावून लागवड करावी. पण टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, कांदा यासारख्या भाज्यांची पहिल्यांदा रोपे तयार करावीत. चांगली, निरोगी, सशक्त, जोमदार रोपे तयार करून त्याची पुनर्लागण करावी. 4 ते 6 आठवड्यात भाजीपाल्याची रोपे पुनर्लागणीस तयार होतात. गादी वाफ्यावरून रोपे उपटण्यापूर्वी वाफ्याला 1 दिवस अगोदर पुरेसे पाणी द्यावं. रोपांची पुनर्लागण संध्याकाळच्या वेळी अगर ढगाळ वातावरणात करावी. शेतकरी बंधूंनो, फळवर्गीय भाजीपाल्यांपैकी टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कांदा यांची लागवड सऱ्यावरांब्यावर करावी. टोमॅटो, वांगी, मिरची यांची लागवड 60 बाय 45 सेंटीमीटरवर करावी, तर कांद्याची लागवड 15 बाय 10 सेंटीमीटरवर करावी आणि भेंडीची लागवड 30 बाय 15 सेंटीमीटरवर करावी. खरीप हंगामासाठी वांग्याची वैशाली, मांजरी गोटा, प्रगती, कृष्णा, रुचिरा या जाती लावाव्यात. टोमॅटोच्या वैशाली, रुपाली, रश्मी, शीतल, सु, धनश्री, भाग्यश्री, तर मिरचीची ज्वाला, पंतसी 1, NP 46, अग्निरेखा, संकेतेश्वरी या जाती लावाव्यात. वेलवर्गीय भाज्यांपैकी दुधी भोपळा, तांबडा भोपळा, कोहळा, कारली, दोडकी या भाज्यांची लागवड जून जुलै महिन्यामध्ये आपण करावी. आळी किंवा सरीवरंब्यावर लागवड करावी. यापैकी कारली, दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास उत्पादन चांगलं मिळतं. याशिवाय गवार आणि घेवडा या लवकर येणाऱ्या शेंगवर्गीय भाज्यांची लागवड खरीपात करावी. भाजीपाला पिकाखालचे क्षेत्र तणमुक्त ठेवावं. किडीरोगांचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीडनाशक, जैविक बुरशीनाशक आणि मित्र कीटकांचा उपयोग करावा. जहाल रासायनिक औषधांऐवजी सौम्य अशी कीटकनाशके आपण वापरावीत. शेतकरी बंधूंनो, बाजारात भाज्यांचा उठाव होऊन दर भाव चांगला मिळण्यासाठी काढणी नेहमी पूर्ण वाढलेल्या पण कोवळ्या असतानाच करावी. त्यामुळे त्याची प्रत आणि गुणवत्ता चांगली राहून माल हातोहात चांगल्या भावाने खपतो आणि जास्तीत जास्त आपल्याला फायदा होतो. शेतकरी बंधूंनो, शक्यतो आपण पिकवलेला भाजीपाला स्वतः विकण्याचा प्रयत्न करावा. अगर शेतकरी गटाने, समूहाने डायरेक्ट ग्राहकाला विकण्याचा भाजीपाला प्रयत्न करावा, म्हणजे आपल्याला चांगला दर मिळेल.

0: लूट होणार नाही आणि गिरायकाला देखील योग्य भावात ताज्या भाज्या मिळतील. भाजीपाला विक्रीला मधला दलाल दूर केल्याशिवाय इथून पुढे भाजीपाल्याची पिके आपल्याला जास्त फायदा देऊ शकणार नाहीत. म्हणून भाजीपाल्याच्या उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेत आपण साक्षर झालं पाहिजे.
1: श्रोतो, खरीपातील भाजीपाला लागवड याविषयी संजय पाटोळे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत.
2: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोतो, याबरोबर आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणं सुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी, आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञाजननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाइम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळे पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळे घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाइम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रूपांतर होतं.

वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात

0: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. श्रोतो प्रसारित करत आहोत चित्रपट संगीत हा कार्यक्रम.
2: पता है न्याय विभाग भारत सरकार ने गरीब और जरूरतमंदों को न्याय दिलाने की प्रक्रिया को किया और भी आसान.
3: हाँ बिल्कुल, टेलीलॉ और न्याय बंधु सेवाओं का हो गया है एकीकरण.
2: अब चाहे टेलीलॉ के माध्यम से मुफ्त कानूनी सलाह लेनी हो
3: या न्याय बंधु में पंजीकृत वकीलों से कोर्ट में निःशुल्क कानूनी सहायता के लिए जुड़ना हो,
2: अब दोनों एक ही ऐप पर उपलब्ध. डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉग इन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
1: श्रोत कार्यक्रमामध्ये प्रथम ऐकूया देवघर या चित्रपटामधील जगदीश खेबोडकर यांचं गाणं. गायक कलाकार आहेत सुधीर फडके, संगीतकार प्रभाकर जोग.
5: मधुराणी तुला सांगू का

श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया झेप या चित्रपटामधील सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं गाणं. संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: बहु आले

बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे

श्रोते हो, इतकं जगून झालं पण जगायला वेळच नाही, जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही। अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या, सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या। पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, पुन्हा फुलूया आयुष्याची संध्याकाळ, घेऊन आलोय ज्येष्ठांसाठी कार्यक्रम खास संध्या छाया। जरूर ऐका आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम संध्या छाया।

0: श्रोते हो, आपण ऐकू शकाल प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।
1: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास। रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत।
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
3: श्रोतो, चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। सकाळचे 7:10 होत आहेत। प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत। दरम्यान काही जाहिरात प्रसारण सेवा छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।

0: मेहंदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
2: विजिट
6: atmamalikonline.com.
7: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मलिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com.
8: आत्मा मालिक ये.
0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचा निर्णय. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन. जालना जिल्ह्यात भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू. परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 युवक ठार. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणात झालेल्या चुकांसाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी झाली. यापैकी एका याचिकेत राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएचं पुनर्गठन करणं किंवा तिच्या जागी वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी एक सशक्त आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली आहे. न्यायालयानं याबाबत केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण हे अतिशय गंभीर असून आता 21 जून रोजी होणारी पुनर्परीक्षा सुरळीतपणे व्हावी ही सरकारची जबाबदारी असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते. आता होणाऱ्या परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत एकही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे असं धर्मेंद्र प्रधान म्हणाले. हे पेपरफुटी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, त्यामुळे या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं प्रधान यांनी सांगितलं. देशभरातल्या उच्च न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांवरचे आदेश राखून ठेवल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत जाहीर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. वैयक्तिक स्वातंत्र्यासंबंधीच्या खटल्यांमध्ये जलदगतीनं निर्णय होण्याची आवश्यकता असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र एआय क्रांतीचं नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, बळकट स्टार्टअप परिसंस्था आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी या मुद्द्यांकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. सलग 3 वर्षे महाराष्ट्र हा गुंतवणूक आणि स्टार्टअप संख्येनुसार देशातील अग्रगण्य राज्य ठरला आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांबाबत महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत बातमीदारांना ही माहिती दिली. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, बीड, लातूर या 8 जागांवर तर पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर इथं काँग्रेस उमेदवार देणार आहे. रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुणे, ठाणे, सांगली, सातारा इथून उभे राहणार आहेत. इतर 2 जागांवर अद्याप चर्चा सुरू असून येत्या 2 दिवसात याबद्दल निर्णय घेऊ अशी माहिती सपकाळ यांनी दिली. दरम्यान उस्मानाबाद, लातूर, बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत 32 व्यक्तींनी 60 कोरे नामनिर्देशनपत्र प्राप्त केली आहेत तर 2 उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आता 2 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीएच्या 150व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल पुण्यात खडकवासला इथं दिमाखदारपणे पार पडला. पुदुच्चेरीच्या माजी नायब राज्यपाल तथा निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी काल जाहीर झाली. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहा.

शारजाहून पेट्रोलियम घेऊन भारताकडे निघालेल्या निसोस केरॉस या तेलवाहू जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली असून हे जहाज 3 जून रोजी विशाखापट्टणम बंदरात पोहोचेल. दरम्यान आखाती देशातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं एलपीजी कंपन्यांना 30 दिवसांचा साठा आरक्षित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या भाववाढीविरोधात काल काँग्रेसच्या वतीनं राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथं आयटीआय परिसरातल्या महात्मा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी बैलगाडीवर दुचाकी आणून आणि रस्त्यावरच चूल मांडून भाकरी थापल्या. जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. बीड इथं जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचा तुटवडा कमी करून दर कपात न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ रद्द करण्यासह इतर मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जालना जिल्ह्यात एका जुन्या घराची भिंत कोसळून 2 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. अंबड तालुक्यातल्या घुंगरडे हातगाव इथं काल ही घटना घडली. काल दुपारी दोन्ही मुलं शेळ्यांसाठी शेवरीचा पाला तोडत असताना जीर्ण घराची भिंत अचानक कोसळून हे दोघे ठार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले 4ही तरुण मानवत इथले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं काल देशभरात 12 ठिकाणी छापे टाकून अनेकांची चौकशी केली. या कारवाईत छत्रपती संभाजीनगर इथं वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी उपोषणावर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. अंतरवाली सराटी इथं काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबतच्या चर्चेत कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली. मात्र लेखी आश्वासन आणि शासन आदेश प्राप्त झाल्यास आज सकाळी उपोषणाबाबत निर्णय घेतला जाईल असं जरांगे यांनी म्हटलं आहे. जायकवाडी धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला. शेतीला हक्काचं पाणी मिळावं यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. एलनिनोमुळे यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी म्हणजे 90% असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहापात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी काल नवी दिल्ली इथं मान्सून 2026च्या दुसऱ्या टप्प्यातला दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना ही माहिती दिली. एलनिनोचा प्रभाव जूनपासून वाढण्याची शक्यता असून मध्य आणि दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी राहील असं त्यांनी सांगितलं. कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती शतकी खेळीच्या बळावर गुजरात टायटन्सनं आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल न्यू चंदीगड इथं झालेल्या सामन्यात गुजरातनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. राजस्थान संघानं प्रथम फलंदाजी करत वैभव सूर्यवंशीच्या 96 धावांच्या बळावर 214 धावा केल्या. मात्र गुजरात संघानं हे आव्हान 19व्या षटकातच पार केलं. 53 चेंडूत 104 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला. उद्या स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू या 2 संघात होणार आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी 19-21 21-17 21-13 असा विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहत शेंद्रा इथं कौशल्य विकास केंद्रात आज भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 2026 कौशल्याला रोजगाराची दिशा या उपक्रमाअंतर्गत कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध पदांसाठी 500हून अधिक रिक्त जागांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक 46.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 42.4 सेल्सिअस, नांदेड 42.6, छत्रपती संभाजीनगर इथं 41.4, बीड 41.8 तर धाराशिव इथं 39.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातील चुकांसाठी जबाबदारी निश्चित करावी, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. आगामी काळात महाराष्ट्र जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर

0: हा विकास आघाडीचा निर्णय, इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन, जालना जिल्ह्यात भिंत कोसळून दोन मुलांचा मृत्यू, परभणी जिल्ह्यात रस्ते अपघातात चार युवक ठार आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सची अंतिम फेरीत धडक। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:20 झाले आहेत। श्रोतो, प्रसारित करीत आहोत आमची जाहिरात प्रसारण सेवा।
2: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला। युवा मनाची उभारी ऐकूया, तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी। युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।

0: परीक्षक भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: लेखीचा आनंद जावयाचा मान, अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये एलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटन चे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीव सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
3: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्याने देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
4: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेला आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
3: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
4: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
3: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये: नीट, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
4: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
3: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज धाराशिव. संपर्क 99 214 17 663 आणि 98 348 79 154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
7: FM वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं.

धाराशिव केंद्र शुरदेव सकाळचे 7:25 होत आहेत. महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकण तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकण अरेकण सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वर यंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: आणि त्यामध्ये ओरल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री रात्री बसून अलर्ट व्हावं लागतो, कारण तिथे अलर्ट नाही

0: त्यानंतर काही ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा वॉचमन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया मध्ये तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत. तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्ट्रेस होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर. तोंड पूर्णपणे उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना फोर फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण फोर फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही. असं तर ही जी प्रकार असते आणि ही तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल, किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते, सांगितलं खैनी आणि कच्च्या तंबाखू असते, त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्ष 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्यावर नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आपल्याने सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटका, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगारेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलं यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट युज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवलं तंबाखूमुळे, त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणार.

0: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
1: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, मी त्यांना विचारायचो कॅन्सर राहायला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळ्याकडे टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाही आहे की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहे तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना, तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
0: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
1: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हीटेड खैनी.
0: अच्छा.
1: बिकॉज हीटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगलं काय वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात
0: कॅन्सर होण्याचे. आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
1: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
0: म्हणजे?
1: म्हणजे चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
0: अच्छा.
1: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
0: अच्छा.
1: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपिन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
0: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: एफएम वाहिनी 101.3 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। सकाळचे 7:40 झाले आहेत। श्रोतेहो प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम।
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर।
1: श्रोतो कार्यक्रमामध्ये आज ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली काही गाणी। सुरुवातीला ऐकूया जे के उपाध्याय यांची रचना, संगीतकार आहेत यशवंत देव।

किडनी स्टोन, मुतखडा, यूरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381.

या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बारशी.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: श्रोतो भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनामधील आरती प्रभू यांचं गीत.

0: आशा भोसले यांच्या आवाजामधील शांता शेळके यांचं गाणं आपण ऐकताय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतामध्ये. श्रोतू, या गाण्यासोबत आजचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आम्ही आता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
2: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
1: और लाइट बिल के
2: अब 0 रुपए कैसे दूं?
1: ओहो, भूल ही गई थी, अब तो सोलर पैनल लग गए हैं ना, तो जो 4,000 बचे हैं उससे शॉपिंग हो जाए.
2: पक्का. पीएम सूर्य घर

0: 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: अब टेलीलॉ के माध्यम से न सिर्फ घर बैठे मुफ्त कानूनी सलाह ले सकते हैं बल्कि अनुभवी वकीलों से कोर्ट में कानूनी सहायता भी पा सकते हैं.
2: तो डाउनलोड करें आज ही टेलीलॉ फॉर सिटीजंस मोबाइल ऐप अथवा लॉगिन करें www.tele-law.in या अपने नजदीकी CSE सेंटर से संपर्क करें. न्याय विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
3: श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया गुलजार यांचं गीत. गायक, कलाकार आणि संगीतकार आहेत ए आर रेहमान.

श्रोतोक कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया रोजा या चित्रपटामधील एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत. संगीतकार आहेत ए आर रेहमान.

0: लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत रोजा या चित्रपटामधील गाणं। श्रोतेहो, या गाण्यासोबत आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात।
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून।
2: श्रोताओ, हमारे जीवन से जुड़ी अनेकों विषयों को प्रतिबिंबित करता कार्यक्रम दर्पण जरूर सुनिएगा हर शुक्रवार प्रातः ठीक 10 बजे हमारे अपने आकाशवाणी के धाराशिव केंद्र से। कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण।
0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 8:30 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी पराग चिंचोलकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्व

महत्त्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSF च्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 झालेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.
1: लेखीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवल सौ मध्ये डिझायनर काठपदर्भ सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक महिना बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी, आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
0: श्रोतेहो कार्यक्रमामध्ये आज ऐकूया शांताराम नांदगावकर यांच्या रचना, अरुण पोडवाल यांच्या संगीत नियोजनामध्ये. सुरुवातीला गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: श्रोतो, कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया अनुराधा पोडवाल यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत अरुण पोडवाल.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकर यांचं गाणं आपण ऐकताय. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. श्रोतेहो, या गाण्यासोबत आजचा भावतारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.3 MHz वर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 10:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: श्रोतो, कार्यक्रमात प्रथम ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं भक्तिगीत. संगीतकार आहेत यशवंत देव.

0: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
1: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
0: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
1: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
0: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये NEET, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाईन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
1: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
0: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज धाराशिव, संपर्क 99214-17663 आणि 98-348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
2: या लग्न सराईची खरेदी आपल्या बार्शीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बार्शी.
3: श्रोतो, कार्यक्रमात आज ऐकूया जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विटनकर यांचं गीत.

श्रोतो, मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया दीवारों से मिलकर बोल असणारी ही हिंदी गजल.

मिश्र संगीत या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलं तर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीतकार होते राम पाठक. श्रोतो, या रचनेसोबत आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच FM वाहिनी 101.3 MHz हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 10:30 झालेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया हुप्पा हुया या चित्रपटामधील गाणं.

श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया तुमचं आमचं जमलं या चित्रपटासाठी महेंद्र कपूर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रद्धेय कार्यक्रमात ऐकूया देवता या चित्रपटामधील वंदना विटंकर यांचं गाणं. गायक कलाकार आहेत आशा भोसले, संगीतकार राम लक्ष्मण.

शरदोत धडाकेबाज या चित्रपटामधील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया थोरली जाऊ या चित्रपटामधील आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: श्रोतो थोरली जाऊ या चित्रपटामधील गाणं आपण ऐकत होतात गीतांजली या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये. या गाण्यासोबत आजचा गीतांजली हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: लेखीचा आनंद जावयाचा मान अधिक मेहनत करा खास सन्मान.
2: प्रियदर्शनी मध्ये अलन सोली, लुई फिलिप, इंडियन टेरेन, पीटर इंग्लंड, युनायटेड कलर ऑफ बेनेटनचे आकर्षक ब्रँडेड कपडे
1: आणि श्रीवल सौ मध्ये डिझायनर काठपदर व सिल्कच्या सुंदर साड्या आणि नवनवीन व्हरायटी.
2: अधिक मेहनत बनवा अविस्मरणीय.
1: प्रियदर्शनी कापड बाजार बार्शी आपल्या नात्यांचा विश्वासू साथी.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको. फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन राग बैरागी.

0: पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग होता वैरागी। श्रोतेहो, याबरोबर आजचा नादवर्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत। सकाळचे 11:30 झाले आहेत, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। श्रोतेहो, हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र, प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। श्रोतेहो माफ करा, प्रसारित करत आहोत गीतभार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दिल जले या चित्रपटासाठी कुमार सानू आणि आदित्य नारायण यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत। संगीतकार आहेत अण्णू मलिक।
1: तुम तो ऐसे न थे, तुम्हारा दिल तो हिंदुस्तानी था, प्यार था तुम्हें हिंदुस्तान से।
2: गिला मुझे हिंदुस्तान से नहीं, हिंदुस्तानियों से है। आज भी ये दिल चीर के देखो, मेरे मुल्क, मेरे देश का नक्शा अब भी छपा मिलेगा इस पर।
3: शाम, तुझे पता है तुम्हारे बाबूजी को कभी प्यार का पैगाम भेजना ही नहीं आया।
4: क्या कहती हो शाबू की माँ?
3: और क्या, आपको जब भी प्यार जताना होता था हिंदुस्तान का झंडा भेज देते थे।
2: माँ जानती हो बाबूजी ने सबसे ज्यादा प्यार किससे किया है? इस मुल्क से, इस देश से।

श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया परदेस. या चित्रपटासाठी हरिहरण, कविता कृष्णमूर्ती, आदित्य नारायण आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गाणं. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

श्रोतो, गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया द लिजेंड ऑफ भगतसिंग या चित्रपटासाठी समीर यांचं गाणं. गायक कलाकार आहेत सुखविंदर सिंग, संगीतकार ए आर रेहमान.

शरदो गीतबहार या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पूरब और पश्चिम या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी अणनजी.

0: पूरब और पश्चिम या चित्रपटामधील इंदिवर यांचं गाणं आपण ऐकलं. श्रोतो, या गीतासोबत आजचा गीतभार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: ओलांडला तीन उंबरठा, घेतली उंच भरारी, मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी. ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा
0: FM वाहिनी 101.3 MHz वर हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर ठीक 12:45 कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी ही सुद्धा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्र अन रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं, पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल, यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुल निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना, की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतू नाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह, नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल ऋतुसंग

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली अंबेराई मोहरली. आभाळाचे निळे निळेपण, आभाळाचे निळे निळेपण, कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी. काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर. फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल बासरी. असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै. या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल. राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं. ऋतुराग संगीत, वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत. पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे. रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं. सूर संगीत आणि हा वसंत.

श्रोतेहो, ऋतू एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतू आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणो तर याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून.

श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची, गंधाची, नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडलाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला, सूर्य तापला, ऊन कडक जिकडे तिकडे, खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे, छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी, उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा ह्या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध आसमंतात पसरवून देतात.

आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात, अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेनासं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात, झाडं वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात, प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन.

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणवासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा, हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणी. कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी. होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा. हा श्रावण म्हणजे हिरवे पण, जे जे बीज अवनीच्या पोटी, त्याची सुंदर हिरवी रुजवण. खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी, काजव्यांच्या अगणित ओळी. फुलापानाच्या देठातून, फुलापानाच्या देठातून, श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं.

0: संतांची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, आश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब, भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं, नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे, आता पुरती भिजले. कुठे जाऊ धाऊ कुठे, आता पुरती भिजले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला.
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा.

हो, तृप्ती देणारा पर्जन्यकाळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषपै. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई येन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे, हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपई म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकंस.

हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात. हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते. कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू. आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ. हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम. मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात. शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली. हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना. जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात. क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात. रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो. या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय. या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकौस. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो. हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो. उत्तर रात्रीचा मालकौस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच. मालकौस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग.

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास।

कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत. शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात. नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर. पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर. अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य. आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात. आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं. या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा. हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगा धरा, सदय होऊन या भूमीवर आज शिवालय करा. या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून. भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात.

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो.

अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हाव तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे, शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडं नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहता समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात.

0: त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं किंवा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसानवाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसानवाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसानवाणी पोहोचल, किसानवाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झाले, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसानवाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काय डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काय गोष्टी असतील ते शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसान येते. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाहरून टरबूज यायचं, आता येते का, त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात,

0: सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज चार पट भाव झाले. वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, तीन पट चार पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये. ज्या पटीत खर्च वाढलाय, आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे, जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी, त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची, ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीज वर घेऊ जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे. तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरवरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजम्यामध्ये नुकसान झालं. म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाही असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी आहे, कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनत आहे असं गोष्ट होत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणी पासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली. आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो. त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार, ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर, मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय असतो झालं आमचा सुरू. त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोडलेली, आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असन, धूप असन, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीनं करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्य

0: असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष।
1: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष। मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली। 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली। पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला। अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं, पूर्ण ऑर्गॅनिक। पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनांना मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे। जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली। अजून एक सांगते की

गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं, पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनांना मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाण याच्यात जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज दिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते, हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: यानंतर
2: सेवा देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर, ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: खटाया, लगता है कोई आया।
1: अरे कह दो के आ रहे हैं साहब, नहा रहे हैं।

जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते, असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे.

0: भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारत भेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 3,38,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस 9 व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. 9 व्हेकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात

0: तर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी घाट बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आजकल लाल आलू बहुत मिल रहे हैं जिनमें कम मात्रा में स्टार्च होता है और भरपूर मात्रा में एंटीऑक्सीडेंट विटामिन और मिनरल्स होते हैं. और एक साथी लिख रहे हैं कि आलू की भाजी बैंगन का भरता, बोले जी बोलो तो क्या खाओगे. ये एक इस गाने के बारे में इन्होंने लिखा है. और एक साथी लिख रहे हैं कि सबसे सस्ता आलू है, जो सभी सब्जियों के भाव ज़्यादा हो जाते हैं तो केवल आलू धनिया डालकर रसदार सब्जी चावल और रोटी के साथ खाने का जो मज़ा है वो बड़ा आता है. और एक साथी लिख रहे हैं कि आज आलू की बातें सुनकर हमारी बेटी ने भी फरमाइश कर दी कि अभी तो खाना बन गया है तो डिनर में आज मस्त आलू की रसेदार सब्जी जिसमें डाली हो थोड़ी सी केरी और उसके साथ हो जाए थोड़े से जीरा राइस, ऐसा इन्होंने लिखा है. एक साथी लिख रहे हैं कि आलू की बात हो रही तो मुझे चूल्हे की आँच में सेक कर आलू बहुत पसंद आते हैं. जब कभी लंबी यात्रा पर जाता हूँ तो मम्मी हमेशा ही आलू के पराठे और आलू की चटनी ही रखती है जो सूखी रहती है और आसानी से हम ले जा सकते हैं. बहुत धन्यवाद आपका. चलिए अब हम आलू की बातें तो हम कर रहे हैं, उससे चटपटे व्यंजन भी, लेकिन हो सकता है कि हमारे कई साथी हो जिन्हें कुछ मीठी चीज़ें भी पसंद हो, जैसे बर्फ़ी वगैरह इस तरह की चीज़ें भी तो उन्हें पसंद आती है. या फिर आलू से भी हम आलू की बर्फ़ी भी बना सकते हैं. कई साथियों ने हमारे लिखा है कि आलू का हलवा बनाया जाता है, आलू की बर्फ़ी भी बनती है. तो चलिए एक गाना सुन लेते हैं. बर्फ़ी फिल्म का स्वानंद किरकिरे के बोल, प्रीतम का संगीत है. आवाज़ किसकी है आप

0: इस गीत के साथ ही आज का सदाबहार नगमे ये कार्यक्रम संपन्न होता है। आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। प्रस्तुत है कार्यक्रम मन चाहे गीत। इस कार्यक्रम में हम आपको वो गीत सुनवाते हैं जिसमें हमारे श्रोताओं ने पत्र लिख करके हमें उस गाने को सुना।
1: मुंबई अमिता बड़े प्रादेशिक बातम्या देता है। ठळक बातम्या। मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू। न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका। पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण। आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं। मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत। नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली। त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली। त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे। न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं।
2: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं। यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे। प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे। हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकी अंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे। यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे। कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला। या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिट

जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला.

FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्मचे हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातील काही गीतं. संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं.

नमस्कार श्रोते हो, मी श्वेता आपल्या सर्वांचं एक ही फिल्म से या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आज आपण हास्य विनोदानं बहरलेली रोमॅन्टिक फिल्म अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातील काही गाणी ऐकणार आहोत। 2009 साली राजकुमार संतोषी निर्देशित आणि युवा वर्गाला आकर्षित केलेला चित्रपट अजब प्रेम की गजब कहानी। आजकालच्या युवा वर्गाचे आयकॉन असलेले रणवीर कपूर आणि कॅटरीना कैफ यांच्या अभिनयाने सजलेला आणि हास्य मनोरंजनानं परिपूर्ण चित्रपट अजब प्रेम की गजब कहानी। श्रोते हो, हास्य विनोदानं आणि प्रेमाचा सर्वांग सुंदर आविष्कार असलेल्या या चित्रपटाचा खरा USP ठरला तो म्हणजे या चित्रपटातील संपूर्ण गाणी, रणवीर, कॅटरीना आणि सहकलाकारांचा उत्स्फूर्त दर्जेदार अभिनय। यशस्वी निर्देशक राजकुमार संतोषी यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट दिले आहेत, जसे की अर्धसत्य, विजेता, घायल, दामिनी, अंदाज अपना अपना अशा कितीतरी चित्रपटांची नावं आपल्याला घेता येतील। या सर्व अनुभवांचा उपयोग करून एक हास्य विनोद ढंगाने जाणारी प्रेम कहानी म्हणजे अजब प्रेम की गजब कहानी।

श्रोते हो, अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातील गाणी रोमांस आणि प्रणयाने बहरलेली आहेत, जी की मनाला प्रफुल्लित करतात. या चित्रपटातील गीत इर्शाद कामिल, आशिष पंडित यांनी लिहिली आहेत, तर संगीत प्रीतम यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत सुप्रसिद्ध संगीतकार सलीम सुलेमान यांचं आहे. खर तर कुठलंही संगीत ऐकताना आपण एका आगळ्या वेगळ्या भावविश्वात गेल्याचा अनुभव देतो. या चित्रपटातील गाणी ऐकतानाही आपणाला वैविध्याची जाणीव होते. याचं कारण कदाचित या चित्रपटात असणारी गायक कलाकारांची मांदियाळी, म्हणजे प्रत्येक गाणं एका वेगळ्या ढंगानं जातं. प्रीतम यांनी संगीतकार म्हणून आजच्या युगातील म्युझिकल वाद्यांची, गायकांच्या वैशिष्ट्यांची आणि चित्रपटाच्या कहाणीची सांगड घालून एक सांगीतिक मेजवानी सर्व रसिकांना दिली. आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना त्या संगीतांनी निश्चितच मोहिनी घातली असेल. शिवाय रणवीर कॅटरीनाच्या केमिस्ट्रीचा तडका म्हणजे एक आगळीच ताच.

श्रोते हो, या चित्रपटातील गाणी प्रेम की नैया, आ जाओ मेरी तमन्ना, तेरा होने लगा हूँ, मैं तेरा धड़कन तेरी, तू जाने ना, फॉलो मी, ओ माय गॉड, सर्वच्या सर्व ही गाणी आजही 9 वर्षानंतर तितकीच ऐकत राहावी वाटतात. या सर्व गाण्यांना स्वर साज चढवला तो नीरज श्रीधर, के सुनिधी चौहान, हार्ड कोर, अतिफ असलम, अलिशा चिनॉय, सोहम, राणा मजुमदार, जो बरुआ, कैलाश खेर, जावेद अली, सुझेन डिमोलो आणि जोजो या सर्व दिग्गज गायकांनी. आणि म्हणूनच या चित्रपटातील गाणी आपणास पुन्हा पुन्हा ऐकत राहावी वाटतात, कारण प्रत्येक गायकांचा जॉनर वेगवेगळा आहे. नव्या पिढीला ज्या पद्धतीनं हे गाणे खेचून घेतात तशीच जुन्या पिढीतील श्रोत्यांना आवडतील अशीच आहेत.

श्रोते हो, राजकुमार संतोषीच्या धाटणीला हा चित्रपट पाहताना जेवढा आनंद देतो त्याच पद्धतीनं संगीतकार प्रीतम सलीम सुलेमान यांच्या संगीताच्या जादूनेही आपण भरल्यागत होतो. आता श्वेताला निरोप द्या. नमस्कार.

आत्ताच आपण अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातील काही गीतं ऐकलीत. संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं. एक हे फिल्मचे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल उद्या असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्रेया तानाजी माळी हिनं केलेलं भाषण. निवेदन रागिनी पाटील. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला ऐकूया कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम

0: सुरांच्या आठवणीतला केके, लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी।
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे। 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते। आणि ही होती के के यांच्या सुमधूर आवाजाची जादू। 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला। पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के के यांचे। प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल। चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते। माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के के यांचे एक गाणे आहे। काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत, पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते। हे एका पिढीच्या अंतासारखे आहे, असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले। के के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे, पण कृष्णकुमार कुन्नाथ यांना के के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही। के के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती। आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नाथ यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला। कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती, मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते। एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपले यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती। त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता। आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले। बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला। मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती, त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते। आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी के के ने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3,500 अधिक जिंगल्स गायले आहेत। तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता। त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली। नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले। पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली। स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले। त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते, ही एक देणगी त्याला लाभली होती। एका मुलाखतीत के के म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती। किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही के के यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले। दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते। आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ

तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राय घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आँखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना तसेच मर्डर 3 मधील मत आजमारे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जानेसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ता उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडीमल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची

ची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 के मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. के हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

के के यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते के यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. बीबीसीच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्यानंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीचा प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केकेसारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी

0: ठरले. रात्री सुमारे 10:30 वाजता केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

8:15 लोकरंग या कार्यक्रमात लोकशाहीर शिवाजी खुने राहणार चोराखळी तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांनी गायलेली प्रबोधनपर गीतं आणि पोवाडा, 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम, मराठी पत्रगीता कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात मूरघास तयार करण्याची पद्धती याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 तंबाखू विरोधी दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नागेशनाथ वाघमारे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. लखलख चंदेरी 8:15. 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. बालजगत हा कार्यक्रम 10:00. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद. या संवादानंतर लगेच या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन 5:00. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. महफिले गझल 6:10. अक्षर हा कार्यक्रम 6:30. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. लोकनाट्य जहरी प्याला 7:30. सादर करते अंकुश संभाजी खाडे. 8:00 मन की बात या कार्यक्रमांतर्गत माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. गोल्डन हिट्स हा कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

आत्ताच आपण विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया तुलसीदास या नाटकातील गोविंदराव टेंबे यांचं नाट्यपद. गायक आणि संगीतकार पंडित कुमार गंधर्व.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

आत्ताच आपण भूपिंदर सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अशर नदीमी यांची गझल ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग

0: ऐप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
7: प्रसारित करत आहोत घे भरारी हा कार्यक्रम. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया उद्या असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्रेया तानाजी माळी हिनं केलेलं भाषण. निवेदन रागिनी पाटील. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.

नमस्कार, मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील गे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या.

दोस्तो हो के भरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती सांगतो. कधी चंदरे दुनियेतील कलाकारांविषयी जाणतो, तर कधी जादूमय असलेल्या संगीत दुनियेतील कलाकारांविषयी जाणतो, तर कधी आपल्या युवा मित्रमैत्रिणींना भेटतो. त्यांचे छंद आवडीनिवडी याविषयी आपण जाणून घेतो. दोस्तो हो, आजही आपल्या भेटीला अशीच एक युवा मैत्रीण आली आहे. तिला भाषण करण्याची आवड आहे. तिचे नाव आहे श्रेया तानाजी माळी. दोस्तो हो, आजच्या

गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मी आपली मैत्रीण रागिणी पाटील. मित्रांनो, या पृथ्वी तलावर अनेक राजे महाराजे होऊन गेले. त्यापैकीच एका व्यक्तीला देवीची उपमा दिली गेली, जशा की राजमाता, धर्मरक्षक आणि पराक्रमी राणी म्हणजेच पुण्य.

0: श्लोक अहिल्याबाई होळकर. उद्या दिनांक 31 मे अर्थातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून कार्यक्रमात ऐकूयात आपली मैत्रीण श्रेया माळी हिचं भाषण.
1: स्वतंत्र रक्षिणा आपुले ही वीर रणरागिणी झाली, गरिबाची माय माऊली तोर अहिल्या जन्मा आली. युवा मित्रांनो, इंदोरचे होळकर हे पराक्रमी लोककल्याणकारी आणि लोकप्रिय घराणं. या घराण्यातील अत्यंत कर्तृत्ववान, करारी, स्वाभिमानी, निर्भीड, पराक्रमी, प्रजावत्सल, उत्तम प्रशासक महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर म्हणजेच सध्याचं अहिल्यानगर या जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे आणि आईचं नाव सुशीलाबाई शिंदे असं होते. त्यांचे वडील त्यावेळी त्या गावचे पाटील होते. पुढे पेशव्यांनी ज्यावेळी दिल्लीवर आक्रमण केले होते त्यावेळी युद्धामध्ये अग्रसर असणारे पेशव्यांचे सरदार मल्हारराव होळकर यांनी सध्याच्या मध्य प्रदेशातील माळवा प्रांत जिंकला होता. त्यात इंदोर आणि महेश्वर हे मुख्य भाग होते. पुणे दौऱ्यावर जात असताना मल्हारराव होळकर हे चोंडी गावात विश्रांतीसाठी थांबले. तेथे मानकोजी शिंदे यांच्याशी बोलणे झाले की तुमची मुलगी आमच्या मुलाला देता का. थोड्या दिवसात खंडेराव होळकर आणि अहिल्यादेवी यांचा विवाह संपन्न झाला. पुढे त्या आपल्या सासरी इंदोरला गेल्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. पुढे 1754 मध्ये कुंभेर युद्धामध्ये अहिल्यादेवीचे पती खंडेराव मृत्युमुखी पडले. पती निधनानंतर सती न जाता होळकरांच्या महान साम्राज्याचे रक्षण करून ते वृद्धंगत करण्याचं महान कार्य अहिल्याबाईंनी केलं. त्यांच्या जीवनात दुःखाची मोठी मालिका आहे. लोककल्याणासाठी अहिल्याबाई आयुष्यभर लढत राहिल्या. त्या हिम्मतवान होत्या. संकटांना नाउमेद न होता त्यांनी हिमतीनं राज्यकारभार केला. त्या संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. वैधव्याला खचून न जाता त्यांनी लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं. रयतेवर पुत्रवत माया केली. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील सैन्याचा चोख बंदोबस्त ठेवला. त्यांचे आधुनिकीकरण केलं. शस्त्रास्त्राचा साठा सुसज्ज ठेवला. त्यांचे गुप्तहेर खाते अत्यंत दक्ष होतं. पुत्र मालेराव यांचे निधन झाल्यानंतर पुण्याचे राघोबादादा इंदोरचे राज्य गिणंकृत करण्यासाठी निघाले तेव्हा अहिल्याबाईंनी ठणकावून सांगितलं, आमच्या दौलतीची अभिलाषा धरून सेनेसह आपण चालून आलात हे समजल्यावर बहुत कष्ट होत आहेत, पण ही दौलत आमच्या बापजाद्यांनी खुशमस्करी करून नव्हे तर पराक्रम गाजवून मिळवलेली आहे. दान म्हणून मागत असाल तर दानधर्माचा वाटा मिळेल, पण युद्ध करून सर्व दौलत राज्यच समेटावे म्हणाल तर त्यालाही आमची तयारी आहे. माझा संघ 200 स्त्रिया हत्यारबंद फौज आहे. मी बाई माणूस मानू नका, खांद्यावर भाला टाकून उभी राहील. माझा पराभव झाल्यास कोणी नावं ठेवणार नाही, उलट अटकेपार झेंडे लावणाऱ्यांचा पराभव केला म्हणून माझी कीर्ती होईल. पण तुमचा पराभव झाला तर तुमचे सर्वत्र हसे होईल. अहिल्याबाईंचे हे करारी रूप पाहिल्यानंतर राघोबादादा पेशवा वरमला आणि सार्वसार्वीची भाषा करू लागला, मालेरावांच्या मृत्यूमुळं सांत्वन करण्यासाठी आलो आहे असं उत्तर त्यांनी पाठवलं. तेव्हा अहिल्याबाई म्हणाल्या, फौजेची गरज काय, एकटे पालखीत बसून यावं. या प्रसंगावरून स्पष्ट होतं की अहिल्याबाई जशा राज्यशिष्टाचारामध्ये निष्णांत होत्या तशाच त्या निर्भीड आणि स्वाभिमानी देखील होत्या. त्यांनी आक्रमण करणाऱ्या पेशव्यांचा देखील मुलाहिजा बाळगला नाही. घरात कर्ता पुरुष नाही म्हणून स्त्रीपणाचा न्यूनगंड त्यांनी बाळगला नाही. त्यांनी पुरुषाप्रमाणे महिलांचं देखील सैन्य उभारलं होतं. युवा मित्रांनो, अहिल्याबाई स्वतः युद्धकलेत निपुण होत्या. त्यांनी आपलं राज्य टिकवलं आणि वाढवलं. तुकोजी होळकर यांना सुभेदारी देऊन राजस्थानात मोहिमेवर पाठवलं. त्या मोहिमेबाबत माहिती घेत असत आपल्या राज्याचा स्वतः दौरा करून सुरक्षितता, कृषी व्यवस्था, कर प्रणाली याबाबत

माहिती घेतली. रयतेच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना जरब बसवली. शेतसाऱ्यात सवलती दिल्या. आपल्या राज्यात हुंडाबंदीचा हुकूम काढला. हुंडा देणारे व घेणारे यांना दंड आकारला व दंडाची रक्कम सरकारात भरण्याची आज्ञा केली. अहिल्याबाई धार्मिक होत्या, परंतु धर्मभोळ्या नव्हत्या. श्रद्धाळू होत्या, परंतु अंधश्रद्धाळू नव्हत्या. यश मिळवण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागतं, चातुर्यपणाला लावावं लागतं हे त्यांना माहीत होतं. आपल्या परंपरेचा त्यांना अभिमान होता. पण यश मिळवण्यासाठी दैवी शक्ती नव्हे तर प्रयत्नवादच कामी येतो याची कल्पना त्यांना होती. त्या बुद्धिप्रणयवादी होत्या. सती प्रथेला त्यांनी विरोध केला. त्यांनी विधवांचा सन्मान केला. महिलांना सैन्यात संधी दिली. स्वतःच्या एकुलत्या एक कन्येचा मुक्ताबाईचा विवाह त्यांनी स्वयंवराप्रमाणे केला. एखाद्या राज्यघराण्यातील राजपुत्राला मुलगी देण्यापेक्षा आपल्या राज्यातील कर्तृत्ववान निर्भीड गुणी तरुणाला त्यांनी आपली कन्या दिली. युवा मित्रांनो, अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात बदल केला. प्रवाशांना लुटणाऱ्या दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. त्यांना पडीक जमीन देऊन त्यांच्या हाताला काम दिलं. लुटारूंना संरक्षण खात्यात घेऊन प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली व प्रवाशांवर नाममात्र संरक्षण कर लावला व त्यातून त्यांच्या पगाराची व्यवस्था केली. अहिल्याबाई आपल्या राज्यातील व राज्याबाहेरील अनेक वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्यांनी महेश्वर, ओंकारेश्वर, सोमेश्वर, परळी वैजीनाथ, श्रीशैल्यम, तारकेश्वर, काशी, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, रामेश्वर, जगन्नाथपुरी, द्वारका, जेजुरी खंडोबा, पंढरपूर, मथुरा, बद्री केदारनाथ, चोंडी, पुष्कर, उज्जैन इत्यादी ठिकाणी मंदिरं घाट बांधले. ग्रामस्थ आणि यात्रेकरूंना नदीपात्रात उतरताना, चढताना, प्रवास करताना त्रास होऊ नये म्हणून देशात अनेक ठिकाणी त्यांनी घाट बांधले. अहिल्याबाईंनी इंदोर बरोबरच महेश्वर या ठिकाणी भव्य राजवाडा उभारला. अनेक देवालय आणि स्मृतीस्थळं उभारले. स्त्री हिम्मतवान, कर्तृत्ववान, बुद्धिमान, पराक्रमी, शूर, उत्तम राज्यकर्ती असते हे अहिल्याबाईंनी जगाला दाखवून दिलं. विधवांनी देखील इतिहास घडवला. हे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ, राणी चन्नम्मा, रजिया सुलतान, राणी दुर्गावती, महाराणी ताराबाई, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे इत्यादी कर्तृत्ववान महिलांनी दाखवून दिलं आहे. युवा मित्र मैत्रिणींनो, अहिल्याबाई यांचे कार्य केवळ एका राज्यापुरतं, एका जातीपुरतं, देशापुरतं मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं आहे. त्या पराक्रमी, लोककल्याणकारी लोकमाता आहेत. अशा कर्तृत्ववान लोकमाता अहिल्याबाईंचा मृत्यू 13 ऑगस्ट 1715 रोजी महेश्वर या ठिकाणी झाला. त्यांना 70 वर्षांचे आयुष्य लाभलं, परंतु संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केलं. त्यांची उद्या जयंती. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. माझे भाषण थांबवते. जय हिंद.

दोस्त हो, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात आपली युवा मैत्रीण कुमारी श्रेया तानाजी माळे हिनं केलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीचं भाषण. दोस्त हो, यासह कार्यक्रमात आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेभरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.

आत्ताच आपण उद्या असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्रेया तानाजी माळी हिनं केलेलं भाषण ऐकलं. निवेदन रागिनी पाटील. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. घे भरारी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी यामध्ये आपण ऐकू शकाल उती संवर्धन याविषयीची योगिता मकेश्वर यांनी दिलेली माहिती आणि सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन अश्विनी पाटेकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे

0: 2472 2921 81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
1: श्रोते हो, उद्या सकाळी ठीक 7:40 31 मे तंबाखू विरोधी दिन निमित्त वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नागेशनाथ वाघमारे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल। तर ऐकायला विसरू नका उद्या सकाळी ठीक 7:40 आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 6:57 होत आहेत। ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: 7 वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वाल

पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांग यांनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज

0: शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात

ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNG दरात 2 रुपये तर PNG दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे, ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठ राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा, ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो, ते तयार करून दिलेलं आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे, असं सगळं दिलं आहे. तर ते बरोबर होते किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं, हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4th वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
2: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलं आहे. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये

0: पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या 1-2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड

0: असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया ग्रॉस एनरोलमेंट रेशो. अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे आणि संपूर्ण देशाकरताच उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे म्हणजे क्षमता असल्या पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.
3: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
4: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी या प्रायोजित कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया टिश्यू कल्चर म्हणजेच ऊती संवर्धन या विषयी योगिता मकेश्वर यांनी दिलेली माहिती.
3: एकाच प्रकारची संरचना असलेल्या व कार्य करणाऱ्या पेशी समूहाला ऊती म्हणतात. वनस्पतीच्या जिवंत पेशी, ऊती किंवा इतर भाग ठराविक तापमान असलेल्या वृद्धी माध्यमात म्हणजेच ग्रोईंग मीडियामध्ये वाढवल्या जातात. योग्य प्रमाणात कार्बन आणि नत्र यांच्या मिश्रणाला माध्यम असे म्हणतात. ऊती संवर्धनासाठी घन, द्रव आणि अर्धद्रव माध्यम म्हणून वापरले जाते. पोषक द्रव्यात साधारणपणे सोडियम, पोटॅशियम आयन आणि ऊर्जेसाठी ग्लुकोज, अमिनो ऍसिड आणि काही संप्रेरके आणि पाणी यांचे मिश्रण असते. ऊती संवर्धनाच्या बद्दल बोलायचं झालं तर पहिला टप्पा म्हणजे ऊतीची निवड. त्यालाच आपण एक्सप्लांट सिलेक्शन देखील प्रामुख्याने म्हणतो. प्रामुख्याने वनस्पतीची खोड, पान, मुळे किंवा मेरिस्टेम या भागापासून नवीन रोपे तयार केली जातात. तसेच एक्सप्लांटची निवड करताना वनस्पतीचा निरोगी भाग म्हणून निवडला जातो. आणि दुसरा टप्पा सांगायचा झाला तर निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन असे देखील आपण म्हणतो. ऊती संवर्धन पूर्णपणे निर्जंतुक वातावरणात केले जाते. निर्जंतुकीकरण टाळण्यास, जंतू संसर्ग टाळण्यासाठी ऊती व उपकरणे स्टरलाइज करावे लागतात. त्यासाठी आपण ऑटोक्लेव हे एक माध्यम वापरतो. तसेच एक्सप्लांटचं स्टरलायझेशन करण्यासाठी अल्कोहोल, मर्क्युरी क्लोराईड आणि सोडियम हायपोक्लोराईड हे वापरले जाते. आणि तिसरा टप्पा म्हणजे पोषण माध्यम तयार करणे आणि इनोक्युलेशन. सगळ्यात महत्वाचा भाग आहे की पोषण माध्यम तुम्ही ऊती वाढवण्यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे साधन आहे. त्या पोषण माध्यमामध्ये साखर, खनिज, क्षार, जीवनसत्वे व हॉर्मोन्स असतात. हे माध्यम एका बॉटलमध्ये पोअर केलं जातं व त्यानंतर त्याला ऑटोक्लेव केलं जातं. त्याच्यानंतर तो मीडिया तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक्सप्लांट हे इनोक्युलेट करतो, म्हणजे ट्रान्सफर करतो. आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मीडिया म्हणजे मुरशिगे अँड स्कूग. हा एक मीडिया, एक माध्यम आहे जे टिश्यू कल्चरमध्ये वापरलं जातं. तसेच त्यानंतरचा चौथा टप्पा म्हणजे अंकुरण व वाढ. ऊतीच्या पेशी विभाजन होऊन मऊ पेशीचा एक गोळा तयार होतो, त्यालाच आपण कॅलस असे म्हणतो. आणि कॅलस पासून अवयव निर्मिती सुरू होते, जसे की खोड, मूळ. आणि हे खोड, मूळ तयार होण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला हॉर्मोन्सची गरज असते. तर ते आपण जे हॉर्मोन त्याला देऊ, ऑक्सिजन देऊ, सायटोकॅनिन देऊ, तर त्याच्यावर ते डिपेंड करते की शूटिंग होईल की रूटिंग होईल. त्याच्यानंतर हार्डनिंग. तर हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे की प्रयोगशाळेतील रोपे थेट तुम्ही जमिनीत लावू शकत नाही. रोपांना बाहेरील वातावरणाशी सवय लावावी लागते. त्यासाठी त्यांना हरितगृह म्हणजेच ग्रीन हाऊसमध्ये ठेवले जात. ऊती संवर्धनाच्या जर फायद्याबद्दल बोलायचं झालं तर भरपूर फायदे आहेत. पण आपण एक म्हणजे कमी वेळेत मोठ्या प्रमाणात रोपांची आपण निर्मिती करू शकतो. ऊती संवर्धन तंत्रज्ञानामुळे अतिशय कमी कालावधीत हजारो रोपे तयार करता येतात. आता आपण एक उदाहरण घेऊया केळीचे, ज्याचा एक्सप्लांट सकर आहे. काही दिवसात त्या छोट्या भागापासून अनेक फुटवे बाहेर येतात. या फुटव्यांचे छोटे छोटे तुकडे करून ते पुन्हा आपण नवीन बाटल्यांमध्ये म्हणजे फ्रेश मीडियामध्ये लावतो. त्यानंतर हा टप्पा वारंवार आपण 21 ते 28 दिवसांनी केल्यानंतर एका बाटलीतून 5 फुटवे मिळतात. तर पुढच्या ट्रान्सफरमध्ये आपल्याला 5 पासून 25, नंतर 25 पासून 125 असे 1000 पर्यंत आपल्याला रोपे मिळतात. आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा ही प्रक्रिया जलद असून व्यावसायिक शेतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण एक रोगमुक्त आणि निरोगी रोपे सुद्धा टिश्यू कल्चरने आपण तयार करू शकतो. ऊती संवर्धन तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यातून मिळणारी रोगमुक्त म्हणजेच डिसीज फ्री आणि विषाणूमुक्त म्हणजेच व्हायरस फ्री रोपे ही तयार करण्यासाठी खालील प्रक्रिया आणि तंत्राचा आपण वापर करतो, जो की आहे मेरिस्टेम कल्चर. तर मेरिस्टेम कल्चरमध्ये व्हायरस फ्री प्लांट आपण तयार करू शकतो. तसेच मेरिस्ट

0: स्टेम हा असा एक भाग आहे जो झाडाच्या शेंड्यावरती असतो आणि तिथे जी सेल मल्टिप्लिकेशनची जी प्रक्रिया असते ती खूप जलद गतीने चालू असते, त्याच्यामुळे तिथे विषाणू पोहोचू शकत नाही आणि तिथे म्हणून आपण मेरिस्टेम हा भाग वापरून आपण टिश्यू कल्चर करू शकतो. तसेच भारतात प्रामुख्याने NCS-TSP म्हणजे नॅशनल सर्टिफिकेशन सिस्टीम फॉर टिश्यू कल्चर प्लांट्स अंतर्गत टिश्यू कल्चर रोपांची तपासणी आणि प्रमाणन केले जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि दर्जेदार रोपे मिळतात. महाराष्ट्रात विशेषतः केळीचे ग्रँड नाईन, ऊस, डाळिंब आणि बांबू या पिकासाठी रोगमुक्त टिश्यू कल्चर रोपांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच एकसारखी गुणवत्ता आणि उत्पादन हे देखील टिश्यू कल्चरमुळे साध्य झालेले आहे. उतीसंवर्धन तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये एकसारखी गुणवत्ता आणि भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झाले आहे. टिश्यू कल्चरमुळे एकाच मातृवृक्षाच्या पेशी वापरल्या जात असल्याने सर्व रोपे अनुवांशिकदृष्ट्या हुबेहूब असतात, त्याच्यामुळे त्याची समान वाढ देखील ही वाढतील. एकाच वेळी त्याला फळे येतील, एकाच वेळी फुले येतील आणि त्याच्यामुळे एकाच वेळी आपण सगळ्या झाडांचं हार्वेस्टिंग हे करू शकू, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरीचा जो खर्च आहे तो देखील वाचतो. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत टिश्यू कल्चर रोपांपासून मिळणारे उत्पादन लक्षणीयरित्या जास्त आहे, त्याच्यामुळे 50-100% उत्पादन वाढ आपल्याला टिश्यू कल्चरमुळे दिसून आलेली आहे. अजून एक जर सांगायचं झालं तर दुर्मिळ आणि संकटग्रस्त वनस्पतीचे आपण संवर्धन देखील टिश्यू कल्चरने करू शकतो. जसे की उदाहरण आहे सर्पगंधा, गुगुळ यासारख्या वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहे, तर त्या आपण टिश्यू कल्चरने त्यांचे संवर्धन करू शकतो. आणि ज्यांच्या बिया वाढायचं प्रमाण खूप कमी आहे, बियांपासून झाड निर्माण व्हायची प्रक्रिया खूप स्लो आहे, ते सुद्धा झाड आपण टिश्यू कल्चरने तयार करू शकतो किंवा त्याचं जतन करू शकतो.
1: आताच आपण ऐकलेत टिश्यू कल्चर म्हणजेच उती संवर्धन याविषयी योगिता मकेश्वर यांनी दिलेली माहिती. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक भक्तिगीत.

या भक्तिगीतानंतर आपलं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयीची माहिती. मंडळी, जमिनीतून उपलब्ध होणाऱ्या 6 मूलद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यास प्राथमिक अन्नद्रव्य म्हणतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक या मूलद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात. लोह, कॉपर, मॅग्नेज, बोरॉन, जस्त, तांब, मोलाब आणि क्लोरीन या अन्नद्रव्यांची पिकांना अत्यंत कमी प्रमाणात गरज असते, म्हणून या मूलद्रव्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य असे म्हणतात. महाराष्ट्रातील 56.4% जमिनीत उपलब्ध जस्त, 39.8% जमिनीत उपलब्ध लोह आणि 56.7% जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. विशेषतः मराठवाड्यातील माती परीक्षणाच्या अहवालानुसार 36.4% जमिनीत उपलब्ध जस्त, 26% जमिनीत उपलब्ध लोह आणि 36% जमिनीत उपलब्ध बोरॉनची कमतरता आहे. मात्र मॅग्नीज, तांबे आणि मोलाब्द पुरुषा प्रमाणात पिकांना पुरवण्याची क्षमता मराठवाड्यातील जमिनीमध्ये आहे. माती परीक्षण अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादन आणि शेतमालाची प्रत वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचं कार्य कोणकोणतं आहे आपण आताच बघितलं. लोह, जस्त, मॅग्नीज, तांब ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. सर्वात पहिले आपण लोह पाहूया. लोह हे वनस्पतीमध्ये अन्नद्रव्य तयार करण्यासाठी मदत करतात. लोह हे विविध संप्रेरकांचा घटक असल्यामुळं वनस्पतीतील श्वसन प्रक्रिया आणि प्रकाश संश्लेषण या सर्व प्रक्रिया वनस्पतीची वाढ आणि पुनः उत्पादनासाठी आवश्यक आहेत. लोह हे विविध संप्रेरकांचा घटक असल्यामुळं वनस्पतीतील श्वसन प्रक्रिया आणि प्रकाश संश्लेषण या सर्व प्रक्रिया वनस्पतीची वाढ आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक आहेत. लोह हे वनस्पतीतील प्रथिन तयार होण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आहे. लोह वनस्पतीमध्ये अचल स्थितीत असतं, त्यामुळं लोहाची कमतरता कोवळ्या पानांवर जाणवते. जर वनस्पतीमध्ये लोह कमी असेल तर नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो. वनस्पतीमध्ये लोह कमी असेल तर नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो. शिरा हिरव्या राहतात. हरित लवकाची वाढ खुंटते. कोवळ्या पानाची वाढ थांबते. पाने पांढरी पडून वरच्या बाजूस वाळतात. तसंच पाने पातळ होऊन सुद्धा वाळतात. वनस्पतीमधील प्रथिनांचं प्रमाण कमी होतं. त्यावर उपाय म्हणजे 0.5 ते 1% तीव्रतेचं फेरस सल्फेट द्रावणाची फवारणी करावी. मॅग्नीज हे वनस्पतीमध्ये लोहाचं वहन करण्यासाठी मदत करतं. हरितद्रव्य तयार करण्यासाठी ते मदत करतं. वनस्पती पेशीमध्ये ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेस सहाय्य करतं. संप्रेरकाचा महत्वाचा घटक असल्यामुळं वनस्पतीच्या श्वसनक्रियेत आणि हरितद्रव्यातील प्रथिनं तयार करण्याच्या प्रक्रियेस मदत करतं. वनस्पतीमध्ये मॅग्नीज कमी असेल तर नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. पानांमध्ये हरितद्रव्य आणि हरित लवक कमी होतं. पिवळ्या ठिपक्यांचं

0: नंतर पिवळ्या पट्ट्यांत रूपांतर होतं किंवा जाळेदार शिरांमध्ये करडे डाग पडतात. त्यावर उपाय म्हणजे प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो मॅग्नीज सल्फेट जमिनीतून द्यावं. जस्त हे अनेक संप्रेरकांचा महत्वाचा घटक आहे. त्यामुळं वनस्पतीच्या शरीरातील अनेक प्रक्रियांमध्ये, उदाहरणार्थ ऑक्सिजनशी संयोग पावणं, हरितद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया यासारखे कार्य व्यवस्थित पार पाडली जातात. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारं काही संजीवके तयार करण्याच्या प्रक्रियेत जस्ताची मदत होते. ठराविक वनस्पतीच्या उत्पादन प्रक्रियेत जस्ताची मदत होते. जस्ताच्या कमतरतेमुळं पाने पिवळी पडतात. पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील उती मरतात. शेंड्यांवरील पाने खुजी होतात. पालवीवर पांढरे चट्टे येतात. पालवी तपकिरी किंवा जांभळ तांबड्या रंगाची दिसते. खोड वाढतं. पाने पक्व होण्यापूर्वी गळतात. साल खडबडीत आणि टणक होऊन चकाकते. त्यावर उपाय म्हणजे 0.5 ते 1% तीव्रतेच्या जास्त सल्फेटची फवारणी करावी. तांबे हे अमोनियो ऍसिड आणि प्रथिनांशी संयोग पाहून अनेक प्रकारची संयोगे तयार होतात. तांब्यामुळे वनस्पतीच्या शरीरातील ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत जी संप्रेरके मदत करतात, त्या संप्रेरकांमध्ये तांबे इलेक्ट्रॉन घटक म्हणून कार्य करतं. हरितद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेत लोहाचा वापर अधिक कार्यक्षमतेनं करण्यास मदत करते. लोहाच्या कमतरतेमुळे पानांचा आकार बारीक होऊन सुरगळतात आणि कडा करपतात. शेंडेमर झालेल्या फांदीवर अनेक फुटवे फुटून लहान पानांचा झुपका तयार होतो. मुळांवर गाठी तयार होण्याच्या प्रक्रिया मंदावते. त्यावर उपाय म्हणजे 0.5% कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूच्या द्रावणाची फवारणी करावी. आताच आपण ऐकलीत सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयीची माहिती. आपण ऐकत आहात किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज मेथी या वनस्पती विषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर संजय तलमले.
1: नमस्कार डॉक्टर संजय तलमले.
2: नमस्कार
1: डॉक्टर साहेब. आजच्या भागामध्ये आपण आम्हाला आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाचा असा पदार्थ म्हणजे मेथी, या मेथीच्या औषधी गुणाबद्दल आज आमच्या श्रोत्यांना आपण ओळख करून द्यावी.
2: मेथी हे अतिशय सामान्य, अत्यंत स्वस्त असे एक औषधद्रव्य आहे. सध्याचा जो मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे हायपर कोलेस्ट्रीमियाचा, ब्लड प्रेशर, त्यानंतर डायबिटीस, याच्यावर तर मेथी हे सर्वात सुलभ आणि सहज साध्य असं औषध आहे. तसं पाहाल तर जास्तीत जास्त आपण मेथीच्या पानांचा उपयोग करतो.
1: हो
2: नाही का? म्हणजे आठवड्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 तरी मेथीची भाजी असतेच
1: असतेच असते.
2: तर मेथीची पानं हे आहारद्रव्य आहे आणि बिया हे औषधद्रव्य आहे. मेथीच्या बियांमध्ये ट्रायगोनिलिन हे अल्कोलाइड्स आहेत. यामध्ये फॉस्फरिक ऍसिड, 25% प्रोटीन आणि कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, सल्फर, व्हिटॅमिन ए आणि आपल्या पेशींच्या बांधणीसाठी महत्वपूर्ण भूमिका असणारा लेसिथिन हा घटक असतो. मेथीचे तसे अनेक उपयोग आहेत. भूक न लागणे, पचनाच्या तक्रारी, पोटदुखी, कृमी, एकरुताचं काम व्यवस्थित न होणं, एकरुतावरची सूज, पाईल्स, शौचामध्ये आव पडणे, याशिवाय मधुमेह, रक्तातील कोलेस्टेरॉल, साखर वाढणं, वाढलेलं ब्लड प्रेशर, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, दुर्बलता, यामध्ये मेथी उपयुक्त आहे. आता हे जे मी उपयोग सांगितले याच्यावरनं मेथीच्या बियाच्या कर्मांना आपण काही विशिष्ट याच्यामध्ये विभक्त करू शकतो. एक म्हणजे पचन संस्थेच्या विकारामध्ये मेथी हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि याशिवाय सध्याचे जे महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे कोलेस्ट्रॉलचा, हे कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह, तर यावरचं हे एक श्रेष्ठ द्रव्य आहे. मधुमेहामध्ये काय करायचं की मेथी, त्यानंतर गुडमार, गजग्याचं बी, ज्याला तिकडे विदर्भामध्ये सागरगोठा असं म्हणतात, जांभळाचं बी, यांचं चूर्ण दिलं तर रक्तातील साखरेवर नियंत्रण येतं. आणि मधुमेहाचं दुसरं लक्षण मूत्रप्रवृत्ती वारंवार होणे, तर ही मूत्रप्रवृत्ती सुद्धा याच्यामुळे कमी होते मेथीमुळे. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम मी जो सांगितला, हायपर कोलेस्ट्रीमिया, म्हणजे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढणं, लिपिड वाढणं, ट्रायग्लिसराइड्स वाढणं, की ज्याच्यामुळे हृदयाचे अनेक रोग निर्माण होतात, हा इस्किमिक हार्ट डिसीज सारखे, तर याच्यामध्ये मेथी, जटामासी, लसूण आणि वेखंड हे ताकासोबत घ्यावं. कुपोषण आणि अजीर्ण याच्यामुळे उत्पन्न दौर्बल्य आणि कृशता, याच्यामध्ये मेथीसोबत तयार केलेले पौष्टिक लाडू द्यावे. तसेही आपण पाहतो की बाळणपणानंतर मेथीचे लाडू देण्याची पूर्वापार परंपरा आहे. स्थूलता, संधिवात, आमवात, अंगदुखी, कंबरदुखी यामध्ये

0: मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्यांचा पारिजातक पत्रासह काढा बनवून तो काढा पिण्यात द्यावा.
1: डॉक्टर साहेब, मी काही ठिकाणी असं वाचलेलं आहे की मेथी आणि स्त्रिया यांचं अनन्यसाधारण संबंध आहे, तो कसा काय?
0: बघा, दोन द्रव्य आहेत आयुर्वेदामध्ये, एक आहे अशोक आणि दुसरा आहे मेथी.
1: हा,
0: यापैकी अशोकाला स्त्रियांचा मित्र म्हणता येईल. आणि ही जी मेथी आहे, आता हे नाव काय म्हणू, स्त्रीलिंग नाव,
1: स्त्रीलिंगी नाव आहे,
0: त्यामुळे मेथीला आपण स्त्रियांची मैत्रीण असं म्हणू, कारण हे स्त्रियांसाठी फार उपयोगी आहे. मासिक पाळीचा त्रास असेल, त्यानंतर गर्भाशयाच्या अंतकलेला सूज असल्यामुळे पांढरं पाणी जाण्याचा त्रास असेल, याच्यामुळे कंबर दुखत असेल, प्रसूतीनंतरचा ताप, प्रसूतीनंतर दूध सुटण्यासाठी, त्या दुधाच्या शुद्धतेसाठी, प्रसूतीनंतरची अंगदुखी थांबण्यासाठी आणि गर्भाशयाची शोधण्यासाठी मेथी फार उपयुक्त आहे. या मेथीसोबत आळू, ओवा आणि कलोंजी जिरे यांना एकत्र केलं तर या चार द्रव्यांना चतुर्भी असं म्हणतात. आणि या स्त्रियांच्या वरील तक्रारी आणि पाचनाच्या विकृतीसाठी हे चतुर्भीज उत्तम औषध आहे. हे तर झाले त्याचे आभ्यंतर उपयोग मेथीचे. सौंदर्य प्रसाधनाच्या दृष्टिकोनातूनही हे महत्वाचं द्रव्य आहे. काय करायचं, मेथीच्या बिया भिजवून वाटून केसांना त्याचा लेप करून अर्ध्या तासाने धुवून घेतल्यास केसांना चमक येते आणि कंडिशनिंगचं काम होतं. डोक्यात कोंडा असेल तर लिंबाच्या रसासोबत या बिया वाटायच्या आणि केसांच्या मुळाशी लावायच्या.
1: धन्यवाद डॉक्टर साहेब. श्रोते हो, उद्याच्या आरोग्यधनी या कार्यक्रमात आपण जिरे या आपल्या मसाला डब्यातील महत्वाच्या पदार्थाचे औषधी गुणधर्म आणि त्याचे उपयोग याविषयी माहिती करून घेऊया. भेटूया पुढच्या कार्यक्रमात.
2: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदराअंतर्गत आताच आपण ऐकलीत मेथी या वनस्पती विषयीची माहिती, आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर संजय तलमले.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: मंडळी, किसान वन या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 31 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 4 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. मंडळी, उद्या आकाशाची स्थिती स्वच्छ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 79%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 21% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वाराताशी 22 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संचलित कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांच्याकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 31 मे 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, कार्यक्रमाच्या समारोपाला ऐकूया हे भक्तिगीत.

बरेतर मंडळी, या भक्ती गीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: चौकशीसाठी 99 656 55 381
1: या लग्न सराईची खरेदी आपल्या बारशीतील लोकप्रिय प्रियदर्शनीच्या श्री व सौ मध्येच करा. नवरीसाठी शालू, सिल्क, लेटेस्ट फॅशन व डिझायनर साड्यांचा फ्रेश स्टॉक. लग्न सराई निमित्त खरेदी करा. पत्ता: प्रियदर्शनीचे श्री व सौ, लोखंड गल्ली, बारशी.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं

0: महाराष्ट्र विधान परिषद.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात आपल्या पाल्यांना देतोय यशाची दिशा. फिजिक्स वाला क्लास धाराशिव
3: दुसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर व्यवसायीकरण झालेलं आढळून येतं. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहू नयेत का?
2: डॉक्टर इंजिनियर होण्याची संधी त्यांनाही मिळू नये का? याच विचारातून फिजिक्स वाला क्लास आता धाराशिव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. आता विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजच नाही, कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण आता आपल्या धाराशिव मध्येच उपलब्ध झालंय.
3: इथं विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड शिक्षणासोबतच IIT JEE, NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांची समांतर तयारी एकाच कॅम्पस मध्ये मिळणार आहे.
2: फिजिक्स वाला क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये NEET, IIT, JEE व स्टेट बोर्डची सखोल तयारी, ऑफलाइन क्लासेस आणि रोजचे रोज शंका समाधान, मल्टिपल लेवल स्टडी मटेरियल आणि डेली प्रॅक्टिस पेपर्स, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष,
3: आधुनिक स्मार्ट बोर्ड क्लासरूम, PW ऍप द्वारे लेक्चर रेकॉर्डिंग सुविधा, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, स्वतंत्र स्टडी रूम, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि SMS अपडेट्स, AC आणि प्रशस्त क्लासरूम सुविधा.
2: विद्यार्थी आणि पालकांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. फिजिक्स वाला क्लास, श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेज, धाराशिव. संपर्क 99214-17663 आणि 98348-79154. आजच प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यास सुरुवात करा.
4: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा

सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 1353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या

देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 103.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड, जलद

0: परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात शाहीर शिवाजी खुणे, राहणार चोराखळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांनी प्रबोधनपर गायलेले गायन आणि पोवाडा. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
2: आपल्या सेवेसर सादर करीत आहे अहिल्याबाई होळकरांचं एक गीत, अहिल्या देवी राहते इंदूर गावात, अहिल्या देवी राहते इंदूर गावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, साऱ्या देशाची ही लोकमाता, साऱ्या देशाची ही लोकमाता, भल्या शत्रून नमविल्या माता, अहिल्या देवी राहते इंदूर गावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, दुष्टांचा केला तिनं संहार, दुष्टांचा केला तिनं संहार, दिले सासऱ्याने हाती तलवार. सासरे कोण? खंडेराव मेंदा, खंडेराव होळकर. सासऱ्याने तलवार दिली आणि सुनाला सांगितलं, तू मरू नकोस, तू या राज्याची तुझ्याजवळ जिम्मेदारी सोपवायची आहेस, माझ्या घराचा उन्हाळा करू नकोस. दुष्टांचा केला तिनं संहार, दिली सासऱ्याने तिले हाती तलवार, अहिल्या देवी राहते इंदूर गावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, तलवारीच्या धारेनं शत्रू हरविला, तलवारीच्या धारेने शत्रू हरविला, जगी पुण्य लोक मान मिळविला, जगी लोक पुण्य मान मिळविला, अहिल्या देवी राहते इंदूर गावात, इंदूर गावात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, न्याय निवाडा करते राजवाड्यात, अहिल्या देवी तुझे थोर उपकार, अहिल्या देवी तुझे थोर उपकार, खुणे शाहीर शिवाजी लोळे चरणावर, खुणे शाहीर शिवाजी लोळे चरणावर. जय मल्हार, जय खंडेराव. यानंतर आपल्या सेवेमध्ये पुढील गीत सादर करीत आहे अहिल्या देवी होळकरांचं गीत आहे, एक कवी आहे, पोवाडा आहे, चोराखळी गाऊन या ठिकाणी अहिल्याबाईच्या आजोळाहून मी या ठिकाणी आलेलो आहे. फुलामध्ये फुल जस गुलाबाच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागलं या अहिल्या देवीच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागलं या अहिल्याबाईच, रात्रंदिन पूजितो मी अहिल्या देवीला, नित्य सेवा करीतो इंदूर गावाला, नित्य सेवा करीतो इंदूर गावाला, डोळे भरून पाहू, डोळे भरून रूप पाहू माझ्या देवीच, डोळे भरून रूप पाहू माझ्या देवीच, वेड मला लागल या अहिल्याबाईच, वेड मला लागल या अहिल्याबाईच, चतुर्थीला आलो माता तुझ्या दरबारी, चतुर्थीला आलो माता तुझ्या दरबारी, भक्तिभावाचा भंडार उधळतो चरणावरी, भक्तिभावाचा भंडार उधळतो चरणावरी, चांग भल बोला, चांग भल बोला भक्त तिच्या नावाचा, चांग भल बोला देव भक्त तिच्या नावाचा, वेड मला लागल या अहिल्या देवीच, वेड मला लागल या अहिल्या देवीच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागल या अहिल्या देवीच, पावन झाले, पावन झाले तुझ्या कृपेन हे इंदूर, पावन झाले तुझ्या कृपेन हे इंदूर, महिमा तुझा जगात मोठा वाहे भक्तिपूर, महिमा तुझा जगात मोठा वाहे भक्तिपूर, तुझ्या तुझ्या विन जगी कुणी आमा मायेच, तुझ्या विन जगी आमा कुणी मायेच, वेड मला लागल या अहिल्या देवीच, वेड मला लागल या अहिल्या देवीच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, फुलामध्ये फुल जस गुलाबाच, वेड मला लागल या अहिल्या देवीच, वेड मला लागल या अहिल्या देवीच, अहिल्या देवी होळकरांचा विजय असो. ओम नमो श्री आम्हे करुण प्रारंभे, ओम नमो श्री आम्हे करुण प्रारंभे, डपावर हात तुंतुण्याचा, डपावर हात तुंतुण्याचा, डपावर हात तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, संत गाडगे बाबाचे गातो गुणगान, जी रहा जी जी जी, संत गाडगे बाबांचे गातो

दरदार छातीचा पिळदार आहे तो दंडाचा गडी रांगडा 25 वर्षाचा गडी रांगडा 25 वर्षाचा जनो शोभेतो सरदार राष्ट्राचा जनो शोभेतो सरदार राष्ट्राचा माझ्या मनामध्ये आनंद होई माझ्या मनामध्ये आनंद होई याहो देशेच्या रक्षणा पायी याहो देशेच्या रक्षणा पायी धनी माझा लढाईला जाई धनी माझा लढाईला जाई असा गडी मनामध्ये हेरला तिच्या बापाला जावई पटला असा गडी मनामध्ये हेरला तिच्या बापाला जावई पटला लग्नाचा मुहूर्त तिच्या चढला लग्नाचा मुहूर्त तिच्या चढला त्याच्या संगेती नांदायला जाई त्याच्या संगेती नांदायला जाई या हो देशेच्या रक्षणा पायी या हो देशेच्या रक्षणा पायी धनी माझा लढाईला जाई धनी माझा लढाईला जाई आमच्या लग्नाला झाला एक महिना खुशीत होते दोघे रागू महिना आमच्या लग्नाला झाला एक महिना खुशीत होते दोघे रागू महिना तोवर घडली सीमेवर घटना तोवर घडली सीमेवर घटना आलं कंपनीचं पत्र रायाला आलं कंपनीचं पत्र रायाला या उदेशेच्या रक्षणा पायी या उदेशेच्या रक्षणा पायी धनी धनी धनी धनी माझा लढाईला जाई धनी माझा लढाईला जाई आमच्या देशात मंत्राचा छत्र आमच्या देशात मंत्राचा छत्र गेली निघून ते गाई व गाई गाणे गेली निघून गाई व गाई हात जोडोणी भवानी मातेला हात जोडोणी भवानी मातेला लावी तिलक मी त्यांच्या कपाळाला लावी तिलक मी त्यांच्या कपाळाला असं यश दे माझ्या धण्याला असं यश दे माझ्या धण्याला गाजू दे रणात पराक्रम चांगला गाजू दे रणात पराक्रम चांगला हुकमाप्रमाणे रणात शिरला हुकमाप्रमाणे रणात शिरला धुवा शत्रूचा जोरदार पाडिला धुवा शत्रूचा जोरदार पाडिला या हो देशेच्या रक्षणा पायी या हो देशेच्या

అర్జున్ వీరాచా బిల్లా మిడవీలా ధిండా తీరంగి ధ్వజల లావలా ధిండా తీరంగీ ధ్వజల లావలా त्याचे पवाडे लोकशाहीर शिवाजी खुणे गाई याओ देशेचा रक्षण पायी याओ देशेचा रक्षण पायी धनी माझा लढाईला जाई धनी धनी धनी धनी माझा लढाईला जाई भारत माता की जय। यानंतर पुढील सादर गीत सादर करीत आहे मुलगी झाली म्हणून खाली घालता मान ए मुलगी झाली म्हणून खाली घालता मान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान निरुण होती इंदिरा एकची कन्या भारताचे पंतप्रधान जगाला मान्य निरुण होती एकच इंदिरा एकची कन्या भारताचे पंतप्रधान सर्वाला मान्य गांधी घराण्याची त्यांनी वाढविली शान वाढविली शान अरे कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान अरे कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान पी एस आई मुलगी पाहता वैमानिक ही झाली आता कुठेच नाही कुठेच नाही उनी बोला ठेवली शान आणि कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान मुलगी झाली म्हणून खाली घालता मान।

स्त्रियांची संख्या कमी झालेली आहे, पुरुषांची संख्या वाढलेली आहे, आणि म्हणून मुलींना नवरा मिळणे सोपे आहे पण मुलांना बायको मिळणे अवघड झालेलं आहे. मुलींची संख्या घटलेली आहे आणि म्हणून माता भगिनींनो, व्यापाऱ्यांनो, पालकांनो, आईवडिलांनो, मुलींच्या हत्या करू नका. आजची मुलगी उद्याचा देशभक्त आहे, आमची मुलगी तुमची लक्ष्मी आहे. प्रत्येक पालकांना लक्षात ठेवायचं, आमची मुलगी सासरची लक्ष्मी आहे आणि या मुलीलासुद्धा सासर घरी स्वतःच्या मुलीची वागणूक देणं गरजेचं आहे. तुमचा मुलगा खूपच शिकला, तुमचा मुलगा खूपच शिकला नोकरीसाठी शहरी गेला, तुमचा मुलगा खूपच शिकला नोकरीसाठी शहरी गेला, घरी आहे माता पिता गेला विसरू न, घरी आहे माता पिता गेला विसरू न. अरे कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान, कायदा सांगे मुलगी बाबा मुला समान. नवतरणी न कंबर कसून उठा ग, नवतरणी न कंबर कसून उठा ग, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठ ग. नवतरणी नो कंबर कसून उठा ग, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग. कुठ कुठ घड्याळ मोटार गाडी मागेल कोणी राहायला माडी, कुठ कुठ घड्याळ मोटार गाडी रागेल कोणी राहायला माडी. काळा असो की असो कोणी गो रागन, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग. नवतरणी नो कंबर कसून उठा गन, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग. करील कोणी लाखाची बात संसार पोरीचा करील घात, करील कोणी लाखाची बात संसार सुखाचा करील घात. गरीब बापाच्या कपाळी लागेल डाग ग, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग. नवतरणी नो कंबर कसून उठा गन, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग. हुंडा दे होई नका हुंडा गे होई नका, बापकेला बुरुळन जा होई नका. हुंडा गे होई नका हुंडा दे होई नका, बापकेला बुरुळन जा होई नका. हुंड्यानं पडलेत किती ही बळी ग, हुंड्यानं पडलेत किती ही बळी ग, मागील हुंडा धरून त्याला कुठा ग. नवतरणी नो कंबर कसून उठा गन, मागील हुंडा धरून त्याला कुठा ग. हुंड्याचं पाचक नको या गळी पेपरला बातम्या जळी स्थळी, हुंड्याचं पाचक नको या गळी पेपरला बातम्या जळी स्थळी. स्त्री मुक्तीचा द्या त्यांना रठा ग, स्त्री मुक्तीचा द्या त्यांना रठा गन, हुंडा जो मागेल धरून त्याला कुठा ग. नवतरणी नो कंबर कसून उठा गन, मागेल हुंडा धरून त्याला कुठा ग. हुंड्याचा आता रिवाज मोडा माणुसकीची सनद जोडा, हुंड्याचा आता रिवाज मोडा माणुसकीची सनद जोडा. नवतरणी नो हात जोडितो लोक शाहीर शिवाजी खुने गन, मागेल हुंडा धरून त्याला कुठा ग. नवतरणी नो कंबर कसून उठा गन, मागेल हुंडा धरून त्याला कुठा ग. संसार कसा करायचा आहे याबद्दल गाडगे बाबांनी आपल्याला जे विचार मांडलेले आहेत ती मी माझ्या कवनामध्ये लिहिलेलं आहे. हे वेड्याकडे बोल आपण ऐकू लिहाल, बोर होऊ नका, काळजीपूर्वक ऐकता मला साथ द्या. संसार माझा छान बाई ग, संसार माझा छान, संसार माझा छान बाई ग, संसार माझा छान. नानी मधलं पाणी जात शोषा खड्यात येऊन पडत, नानी मधलं पाणी जात शोषा खड्यात येऊन पडत. नाही कुठेच गान बाई ग, संसार माझा छान, संसार माझा छान बाई ग,

वन रोज करीते अंगणात रांगोळ मी काढते अंगण माझे छान बाई ग संसार माझा छान संसार माझा छान बाई ग संसार माझा छान पाण्याची भांडी रोज घासते शिवाय पाणी गाळून भरते पाण्याची भांडी रोज घासते शिवाय पाणी गाळून भरते नायकच रागान बाई ग संसार माझा छान नायकशाची गाण बाई ग संसार माझा छान वरगळ्याने पाणी काढते वरगळ्याने पान काढते ग्लासामध्ये पाणी घेते ग्लासामध्ये पाणी घेते स्वच्छतेचे महत्व पाळते बाई ग संसार माझा छान बाई ग संसार माझा छान संसार माझा छान बाई ग संसार माझा छान शौचालयाचा वापर रोज करीते शौचालयाचा वापर रोज करीते रोगराईचे निर्मूलन करीते रोगराईचे निर्मूलन करीते वाढविते देशाची शान बाई ग संसार माझा छान संसार माझा छान बाई ग संसार माझा छान संसार माझा छान बाई ग याशिवाय आज माणसाने पर्यावरणाचा राज चाललाय झाड तोड चालू आहे आणि म्हणून झाडे देती गार वारा येती पावसाच्या धारा झाडे देती गार वारा येती पावसाच्या धारा पर्यावरणात प्राणी मारू नका जंगली प्राणी मारू नका प्राण्यांची हत्या करू नका जंगल तोड करू नका हेच आपले खरे वरदान आहेत काळी माती काळी सोने प्राणवायूचे कारखाने या झाडामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळते आणि म्हणून झाडाचं महत्व आपल्या कवितेतून सादर केलेलं आहे आपण काळजीपूर्वक ऐकावं बहुजनांचा कैवारी छत्रपती शिवाजीराजे यांच्याबद्दल माझ्या माहितीनुसार मी पोवाडा सादर करीत आहे आपण काळजीपूर्वक ऐकावा ही विनंती आहे ओम नमो श्री आंबे ओम नमो श्री आंबे करुण प्रारंभे डपावर हात तुंतुण्याचा डपावर हात तुंतुण्याचा डपावर हात तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण छत्रपती शिवाजीराजांचे गात गुणगान जिर हाजी जी जी छत्रपती शिवाजीराजांचे गात गुणगान जिर हाजी जी जी पहिला मुजला मात्र भूमीला छत्रपती शिवाजीराजाला शिवाजीरा ज्याला जिर हाजी जी छत्रपती शिवाजीराजाला जिर हाजी जी पहिला मुजरा मातृभूमीला करतो आहे कारण या देशामध्ये अनेक नररत्नांना जन्म दिला आणि त्यापैकी छत्रपती शिवाजीराजे गो ब्राह्मण प्रतिपालक स्वधर्म संरक्षक कोणत्याही धर्मावर त्यांनी अन्याय केला नाही अठरपकर जातीचे बावळे त्यांच्या सैन्यामध्ये समाविष्ट होते आणि म्हणून बहुजनांचा दीनदाता तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जिजे जिजो उमाय दुसरा मुजरा माता पित्याला दुसरा मुजरा माता पित्याला त्याच्या गुरुजनाला गुरुजनाला जिर हाजी जी गुरुजनाला जिर हाजी जी गुरुजनाला जिर हाजी जी तिसरा मुजरा भारत मातेला तिरंगी झेंड्याला तिरंगी झेंड्याला जिर हाजी जी तिरंगी झेंड्याला तिरंगी झेंड्याला जिर हाजी जी तिरंगी झेंड्याला तिरंगी झेंड्याला जिर हाजी जी जी छत्रपती शिवाजी महाराज माझा छत्रपती शिवाजी राजा माझा बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी राजा माझा बहुजनांचा राजा आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजाच्या कृपेची धरुण आसन छत्रपती शिवाजी राजांच्या कृपेची धरुण आसन लोकशाहीर शिवाजी खुणे गातो पवाड्यास घ्यावा मनात ध्यास जिर हाजी जी जी घ्यावा मनात ध्यास जिर हाजी जी जी छत्रपती शिवाजीराजांची ऐका धडाडी छत्रपती शिवाजीराजांची ऐका धडाडी ऐका धडाडी ऐका धडाडी सांगतो थोडी कर्णी केली खूप मान वापार कर्णी केली खूप मान वापार मानवरूपी धरुणी अवतार मानवरूपी धरुणी अवतार केले कोटी कोटी उपकार जी राजी जी जी केले कोटी कोटी उपकार जी राजी जी जी केले आम्हावर कोटी कोटी उपकार जी राजी जी

0: मला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांचा शतशः ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: श्रोते हो, आत्ताच आपण शाहीर शिवाजी खुणे, राहणार चोराखळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांनी प्रबोधनपर गायलेले गायन आणि पोवाड ऐकलात. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, उद्या सकाळी ठीक 7:40 आपण ऐकू शकाल 31 मे तंबाखू विरोधी दिन निमित्त वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचे दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नागेशनाथ वाघमारे यांची किशोर पवार यांनी घेतलेली मुलाखत. तर ऐकायला विसरू नका उद्या सकाळी ठीक 7:40 आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे कात्रज पुणे येथून महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे यांच्यासमवेत, इचलकरंजीहून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि समस्त हजारे परिवार यांना ऐकायचं आहे आई शपथ या चित्रपटातील साधना सरगम यांनी गायलेलं कवी सौमित्र यांचं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून रवींद्र पवार मीना पवार श्रीकांत आणि एकनाथ काळे यांचं. यांना ऐकायचं आहे वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं तुला शिकवीन चांगला धडा या चित्रपटातील गीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत

कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकर यांचं. यांना ऐकायचं आहे चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं. तर ऐकूया आमच्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमात आता ऐकूया खरा वारसदार या चित्रपटातील अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत. गायलं आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

आपण ऐकत आहात मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, स्वामी देशमुख, प्रणाली देशमुख आणि सानवी देशमुख यांचं. यांना ऐकायचं आहे सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं. चित्रपट खरे कधी बोलू नये. तर ऐकूया आमच्या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे सुंदरखेड राजमातानगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे आणि आकाश कुमार यांचं. यांना ऐकायचं आहे माझा पती करोडपती या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: भविष्याचे नियोजन करूया, थेंब थेंब पाणी वाचवूया.
1: आपण आता निश्चय करू, काटकसरीने पाणी वापरू.
0: निष्काळजी कराल पाण्याची, वेळ येईल भटकंतीची.
1: आपला आपण विचार करा, गरजेपुरते पाणी वापरा.
0: राखून ठेवा उद्यासाठी, नको वनवन पाण्यासाठी.
1: जाणीव ठेवा स्वतःला, पर्याय नाही पाण्याला.
0: काळ्या आईची पूजा करू, पाणी जिरून ओटी भरू.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया संसार या चित्रपटातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गायला आहे लता मंगेशकर यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

ये लोचन नाटक हमें

कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड विकास गायकवाड प्रीती गायकवाड आशा गायकवाड दीपांजली गायकवाड दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे यांचं. यांना ऐकायचं आहे अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. चित्रपट गम्मत जम्मत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमात आता ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटातील अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. गायला आहे आनंद शिंदे आणि वैशाली सामंत यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत आदर्श नगर मलोटेतून राज शर्मा, मीना शर्मा, योगेश शर्मा, मँडी शर्मा, सौरव शर्मा, शायना शर्मा आणि निवान शर्मा यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार. पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 26 runs in the second T20 international of the three-match series in Bristol and level the three-match series 1-1 tonight. England have set a target of 169 runs for India. In reply, India could score only 142 runs for 9 in 20 overs. And in badminton, Indian men's doubles pair of Sattvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty advanced to the finals of the Singapore Open. The Indian pair defeated world number one South Korea's duo Seo Sang-jae and Kim Won-ho in the semi-finals today. And that is the end of this news bulletin.
1: आपण ऐकत होतात आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण FM 101.3 MHz. रात्रीचे 11:10 झाली आहेत. याबरोबरच आमची आजची प्रसारण सभा इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या प्रसारण सभेत 5:50. आता अभियांत्रिकी कक्षातून मल्लिकार्जुन अजनाळकर आणि प्रसारण कक्षातून मी प्रतीक्षा माने आम्ही आपला निरोप घेतो. शुभरात्री. जय हिंद.